आहे किशोर भाई उहो निशान बि हटिजी वेंदो, बसि तव्हां लॻाए ॾिसो कोई बि निशान आहे, कहिड़ो बि टाइप जो निशान आहे तव्हांजो रिमूव थी वेंदो जॾहिं तव्हां डॉक्टर पिंपल जो ट्यूब इस्तेमालु कंदा। सही आहे।